0: हे बोलो हो बोलो कुछ तो बोलो बोलो बोलो हे बोलो हे बोलो कुछ तो बोलो
1: सोती जा कुवान पे चलिया।